संकल्प कंप वपे हितम कवो तम ने नतो ने हो हो वे ले ओ हो वे ओ हे लो ओ हो वे लो आय आय आहा आहा आहा हे हे हे Ha ha ha ha ha ha hey hey hey hey hey.